सुप्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर 10 आषाढ शके 1948, म्हणजेच दिनांक 1 जुलै 2026. सकाळची 5:58 झाली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 6 वाजत आहेत. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून अनुप्रसारित करीत आहोत हिंदी बातम्या.

FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 8:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत गंगा.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे स्वरणी संगीत ऐकूया. रचना आहे संत चोखामेळा यांची.

गीत गंगा कार्यक्रमात घेऊया एक अल्पशी विश्रांती. हॅलो डॉक्टर, फॉरेन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आज बुधवार दिनांक 1 जुलै 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फॉरेन कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक आजार आणि त्यावरील उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर मोसम फिरके. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 25601025292666. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. गीतगंगा कार्यक्रमात आता ऐकूया डबल सीट या चित्रपटातून.

प्रियंका बर्वे, अभय जोधपूरकर आणि दीपिका यांच्या स्वरात समीर विध्वंस यांची रचना, संगीत ऋषिकेश सौरभ यांचं आहे.

हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आज बुधवार दिनांक 1 जुलै 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक आजार आणि त्यावरील उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर मोसम फिरके. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

या गीताबरोबरच गीतगंगा इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणी नागपूर केंद्र 10 वाजले प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा आजचा विषय आहे मानसिक आजार आणि त्यावरील उपचार आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर मोसम फिरके. श्रोते हो नमस्कार. मनस्पर्श माइंड वेलनेस सेंटर लक्ष्मीनगर नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाचा आजचा विषय मानसिक आजार आणि त्यावरील उपचार आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत डॉक्टर मोसम फिरके. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266. फोन नंबर्स पुन्हा एकदा 6940067 2526 0101 आणि 2529266. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा एसटीडी कोड लावावा. कार्यक्रमाची सुरुवात करूया. डॉक्टर मोसम फिरके सर नमस्कार आणि खूप खूप स्वागत स्टुडिओमध्ये. आणि दुसरं म्हणजे आज डॉक्टर्स डे आहे त्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: कार्यक्रमाची सुरुवात करूया. मानसिक आजारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही समाजाचा काहीसा ज्याला आपण म्हणू की त्याच्याकडे दुर्लक्ष असं होतं. म्हणजे मानसिक आजार काही असतात याविषयीची जागरूकताच अजून पुरेशा प्रमाणात नाही आहे. या संदर्भात बोलताना व्यसनं जी समाजात ज्याचं प्रमाण खूप दिवसेंदिवस वाढत चाललंय त्याच्यामागे काही मानसिक आजार असतात का?
1: हो, व्यसन सुद्धा एक मानसिक आजार आहे. जेव्हा कधी व्यसन ही हाताबाहेर जात

0: असतात, त्याच्यामुळे आपलं दैनंदिनी जीवन, आपलं काम, आपलं शरीर अफेक्ट होतं, तर तो एक व्यसन म्हणजे एक मानसिक आजार बनतो. आपण जसं बघितलं की व्यसनांमध्ये दारू, तंबाखू, सिगरेट हे आपले नेहमीचे आपण जे बघतो, पण आजकाल नवीन नवीन पिढीमध्ये जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये नवीन गांजा, वीड, एमडी, मेफेट्रोन असे केमिकल स्टिम्युलंटचे सुद्धा व्यसन वाढत चालली. आणि हे सगळे आजार जे आहे, हे जे सगळे व्यसन असतात, जेव्हा कधी ते आपल्या हाताबाहेर जातात, आपला ताबा सुटतो, आपण स्वतःला कंट्रोल करू शकत नाही, त्याची आपल्या मनावर शरीरावर परिणाम व्हायला लागतात, आपल्या पैशा फायनान्सेसवर परिणाम व्हायला लागतात, तेव्हा ते मानसिक आजारमध्ये कन्वर्ट होतात.
1: मानसिक आजार असतो म्हणून व्यसनं जडतात की व्यसनं वाढली म्हणून मानसिक आजार होतो?
0: आता याच्यात दोन बाजू आहे. एक, एखाद्या व्यक्ती खूप डिप्रेशन मध्ये असेल किंवा अँग्झायटी मध्ये असेल, तर काय होतं, या व्यसनांनी ना थोड्या वेळासाठी आपण त्याला विसरून जातो.
1: बरोबर.
0: आणि मग काय होतं, सुरुवातीला आपण ते विसरायला करतो, मग कधी कधी मजा म्हणून करतो, मग हळूहळू शरीर त्याच्यावर डिपेंड व्हायला लागतं. मग एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला ते शरीर मागत राहतं की मला आता सिगरेट हवी, मला आता दारू हवी, त्याला आपण डिपेंडन्स असं म्हणतो. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त शरीर कामच करत नाही, मन कामच करत नाही, आणि मग तो एक अल्कोहोल डिपेंडन्स किंवा निकोटीन डिपेंडन्स किंवा कोणताही सबस्टन्स डिपेंडन्स आजार बनतो. विथड्रॉल फीचरमध्ये शरीर जे आहे ते थरकाप व्हायला लागतो, धडधड व्हायला लागतो, बेचेन होतं, चिडचिड होतं, मनात सतत तेच ते विषय चालू असतो, मला कसं व्यसन भेटेल, व्यसन भेटेल, ते डिपेंडन्स. आणि जेव्हा कधी एखादं व्यसन नाही भेटलं तर शरीर विथड्रॉलमध्ये जातं. त्याच्यात मग तुम्ही बघितलं असेल किती व्यक्ती व्यसन भेटत नाही म्हणून खूप वेड्यासारखी वागायला लागते, बेचैन होते, झोपच लागत नाही, भासही होता कधी कधी. ते सगळे व्यसनांचे प्रकार आणि आजार आहेत आणि प्रत्येक व्यसनात होतात.
1: आपण चर्चा पुढे नेऊ, त्याआधी एक कॉल आलाय. हॅलो.
2: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: मॅडम, मला असं विचारायचं होतं की जो हा मानसिक आजार जो होतो आहे हा हा कोणाला रागवल्याने तो दिवसभर विचार राहतो, त्याच्याने तो आजार होतो, की कोणाला आपण खूप चांगलं प्रेमानं बोललं आणि त्याने ऐकलं नाही आपलं, किंवा तो आपल्याला उलट सीधा सवाल केला आणि मग आपल्याला तो दिवसभर तो विचार राहतो, त्याच्यानं असा आजार होतो का, मानसिक आजार?
1: तुमचं नाव सांगता का?
2: हो, माझं नाव अनिल गजघाटे, मी खामळेवरून बोलतो.
1: बर बर.
0: तर जसं तुम्ही सांगितलं की कोणाला रागवल्यामुळे किंवा कोणावर जास्त प्रेम केल्यामुळे मानसिक आजार होतात का, तर असं नाही आहे. बघा, जसं कोणत्याही कम्युनिकेशनमध्ये दोन व्यक्ती जेव्हा बोलतात तर राग असतोच, प्रेम हे असतंच. आता रागवल्याने आणि प्रेमाने जर आजार झाले असते तर आपण सगळेच मानसिक आजार झाले असतो, असं नसतं. जेव्हा कधी एखादा विचार माझ्या डोक्यात वारंवार फिरतो, एखादी चिंता माझ्या डोक्यात वारंवार फिरते, त्याचं सोल्युशन निघतच नाही आणि त्याच्यामुळे मग माझी कामं बंद पडतात, किंवा खूपदा काय होतं, जेव्हा विचार येतात ना शरीरावर परिणाम व्हायला लागतात, म्हणजे चिंतेमुळे धडधड होतं, श्वास घ्यायला त्रास होतो, थरकाप होतो, खूपदा अशी दिसतं की पोटावर परिणाम होतात, म्हणजे त्यांना लूज मोशन व्हायला लागतात, वारंवार लघवी यायला लागते आणि त्यांना काही कारणच कळत नाही. तर जेव्हा कधी हे जे विचार आहे अति होतात, त्याचा शरीरावर परिणाम व्हायला होतो, तेव्हा आपण त्याला अँग्झायटी डिसऑर्डर असं म्हणतो. कधी कधी तर असंही बघितलं की अँग्झायटी एवढी वाढते की तेव्हा आहे ना त्या व्यक्तीला श्वासच घेता येत नाही, असं वाटतं की आता मला हार्ट अटॅक येतो की काय, आणि मग ते दवाखान्यात जातात, ECG होतात, त्यांचे इको होतात, सगळं नॉर्मल, ब्लड प्रेशर वाढलं असतं, हार्ट रेट वाढलेला असतो, पण हृदय एकदम ठीक असतं. तर खूपदा हे मानसिक अँग्झायटी डिसऑर्डर, पॅनिक अटॅक आपल्या हृदय विकारासारखे सुद्धा दिसतात आणि त्याचा तपास केला तर सगळं नॉर्मल असतं, असेही हे आजार असतात. पण रागवल्याने किंवा प्रेमाने मानसिक आजार हे काही होत नाही.
1: बरोबर. श्रोते हो, आपण ऐकता हात मनस्पर्श, माइंड वेलनेस सेंटर, लक्ष्मीनगर, नागपूर. हॅलो डॉक्टर, हलायू फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा आजचा विषय आहे मानसिक आजार आणि त्यावरील उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत डॉक्टर मोसम फिरके. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067252601 आणि 2529266. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा STD कोड लावावा. एक कॉल आलाय, तो घेऊया. हॅलो.
3: हॅलो मॅडम, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
3: मी कुमार गौरव इंदूरकर, तालुका चिमूर, डिस्ट्रिक्ट चंद्रपूर इथून बोलतो मॅडम.
1: हो हो, बोला, विचारा प्रश्न.

0: मॅडम, जे बुजुर्ग लोक असतात ते त्यांना जास्त चीड येत असते, आपण काही बोला तर ते आपलं ऐकून पण घेत नाही, तर हे मानसिक आजाराचं काही लक्षण आहे का? म्हणजे त्याला चीड पैदा खूप येत असतो.
1: बरं,
0: याच्याबद्दल थोडस सांगा.
1: जे तुम्ही म्हातारे लोक असतात त्यांच्याबद्दल विचारताय बरोबर?
2: मला वाटतं त्यांचा संपर्क नाही.
1: ठीक आहे. तर काय होतं, जेव्हा जेव्हा आपलं शरीर वय वाढतं त्याच्या हिशोबाने आपलं शरीरही वाढतं आणि त्याचप्रकारे आपलं मेंदू सुद्धा थकायला लागतो. आपण बघितलं असेल की वयानुसार हृदय कमजोर पडते, किडनी कमजोर पडते, तसं मेंदू पण कमजोर पडतो. 60 नंतर मेंदूची कमजोरी वाढत जाते. आता काय होतं, हे याला अल्झायमर्स किंवा डिमेन्शिया असं म्हणतात. याच्यामध्ये ना व्यक्ती फार चिडचिडा होतो, ते विसरायला लागतात. म्हणजे त्यांना चहाही दिला तर मला चहा दिलाच नाही, किंवा जेवणही दिलं तर मला जेवायला दिलंच नाही. वस्तू विसरून जातील, गोष्टी कुठं ठेवल्या विसरतील. मग त्यांना काय वाटतं, ही लोक देत नाही तर त्यांना वाटतं हे सगळी लोक माझी काळजीच घेत नाही, किंवा खूपदा त्यांना असं वाटतं की माझ्या विरुद्धच आहे. आणि यांना आहे ना खूपदा काय होतं की भास सुद्धा होतात.
2: बर,
1: वय जेव्हा खूप वय वाढतं तेव्हा असं वाटतं बाहेर कोणी बसलेलं आहे, गावाकडची लोक आलेली आहे, जी हयातच नाही, जी आता मृत झाली आहे, त्यांचे आवाज येतात. हे सगळे जे आजार आहे ना, हे जे सगळे लक्षण आहे, डिमेन्शियाचे आहे. डिमेन्शिया म्हणजे आपला मेंदू थकतो, त्याचं वय होतं म्हणतो, अशी लक्षणं येतात. बरं, याच्यावर काही उपाय आहे का? तर डिमेन्शियाचा असा मुळापासून उपाय नाही, पण हे जे लक्षणं आहे, चिडचिडपणा, विसरभोळेपणा, किंवा मग झोप न लागणे, खूप आक्राड विक्राड होणे, खूप हट्टी होणं, हे कमी होऊ शकतं औषधांनी.
2: बरोबर.
1: पण डिमेन्शियाचा उपाय नाही, जसं वयाचा उपाय नाही, वय वाढणारा वय आपण थांबू शकत नाही, तसं डिमेन्शियाचाही उपाय नाही, पण त्याची लक्षणं आपण औषधांनी कंट्रोल करू शकतो.
2: बरोबर. आता अनायसे हा विषय निघालाच आहे, तर आपण थोडंसं वयानुसार कुठले मानसिक आजार होतात याविषयी थोडंसं बोलूया. तरुण वयात किंवा मधल्या वयामध्ये जेव्हा म्हणजे जबाबदाऱ्या संसाराच्या असतात त्या वयातले मानसिक आजार, आणि मग ज्येष्ठ वयातले तर आपण सांगितलेच.
1: लहानपणी सगळ्यात कॉमन आजार जे दिसून येतात ते युजली खूप अतिचंचलता आणि ऑटिझम, स्वमग्नता. नंतर जी शाळेतली मुलं असतात त्यांना खूपदा लिहिणे वाचणे याचे त्रास, त्याला आपण लर्निंग डिसॅबिलिटी म्हणतो. अँझायटी, डिप्रेशन आता तो कोणत्याही वयात दिसू शकतो, म्हणजे वयाच्या 10 वर्षापासून 8 वर्षापासून ते वयाच्या 70-80 पर्यंत आपल्याला दिसू शकतं. विशीमध्ये स्किझोफ्रेनिया, नंतर बायपोलार, ओसीडी यांची सुरुवात होते, आणि विसीपासून ते आपला आयुष्य.
2: या आजारांविषयी आपण थोडं विस्ताराने बोलूया, त्याआधी एक कॉल आलाय. हॅलो.
3: हॅलो.
2: हा बोला.
3: हॅलो.
2: बोला बोला, नाव सांगा.
3: नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
3: नमस्कार डॉक्टर साहेब.
1: नमस्कार.
3: हा, माझा प्रश्न असा आहे की जसं मी हंसराज म्हणून बोलतो नागपूरवरून.
2: हो.
3: हा, माझा प्रश्न असा आहे की जसं म्हणजे कोणाला म्हणजे घरी म्हणजे असं डोलतात किंवा असं म्हणजे फॅमिली दाखवत म्हणजे काहीतरी म्हणजे असं बिमारी आहे काय आहे, परंतु मंदिरात गेल्याच्या नंतर त्यांना असं मी कोणत्या देवा धर्मामध्ये म्हणजे असं अंग डोलतो किंवा गडबडे लोडतात असे असे, त्यांना का मानसिक आजार राहतो का?
1: आता याला आहे ना एक कन्व्हर्जन डिसऑर्डर असं म्हणतात. आपण जुन्या काळामध्ये बघायचो अंगात येते, देवी येते असं म्हणायचे बरोबर, आणि मंदिरात नेलं की ते ठीक व्हायचे. बेसिकली याचा मूड जो असतो तो मनातले खूप सारे गोंधळ असतो. आता जसं मोबाईल आहे ते खूप ओव्हरलोड झाला की हँग होतो ना, तसंच मेंदूमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम झाले तर मेंदू पण हँग होतं. आणि मग आपल्या जे रूढी आहे, आपला जो समाज आहे, आपलं जे घडणवळण झालंय त्या हिशोबाने मग देव येणे, देवी येणे हे लक्षणं दिसतात. पण हा मानसिक आजारच असतो, त्याच्या मागे खूप सारे वैचारिक प्रॉब्लेम, भावनिक प्रॉब्लेम असतात. तर हे सुद्धा आपण जर त्याला प्रॉपर ट्रीट केलं तर हे ठीक होणारे असतात, पण हा एक मानसिक आजाराचंच लक्षण आहे.
2: बरं, आपण तरुण वयातल्या मानसिक आजारांविषयी बोलत होतो.
1: तर त्याच्यामध्ये कसं आहे की तरुण वयामध्ये स्किझोफ्रेनिया, ओसीडी
2: म्हणजे काय असतं? स्किझोफ्रेनिया,
1: स्किझोफ्रेनिया म्हणजे जिथे ना वहम होतो आपल्याला, म्हणजे सगळी लोक माझ्या विरुद्ध आहे, किंवा भास होतात. आता जसं आपण बोलतोय रेडिओवर आपला आवाज लोकांना जातोय आणि हा आवाज सगळ्यांना जातोय, पण काही लोकांना असं वाटतं की कोणीतरी मला आवाज देतोय, कोणीतरी माझ्याशी बोलतोय, पण हे फक्त त्यालाच येतं, बाकीच्यांना ऐकूच येत नाही. आणि हे युजली खूप विरोधात्मक असतं, म्हणजे निगेटिव्ह, मारून टाकू, शिवीगाळ असे आवाज येतात. आणि मग

0: त्यांना सगळ्यांवर संशय होतो की सगळे विरुद्ध आहे, मारतील मला, मग ते एकटे राहायला लागतात, व्हायलंट होतात. हा स्किझोफ्रेनिया विशेष सुरुवात होते.
1: सर आणखी एक कॉल आहे. हॅलो हॅलो
2: हॅलो.
1: हा बोला
2: मॅडम. नमस्कार, मला सरांना प्रश्न विचारायचा.
1: हो हो विचारा. नाव सांगा तुमचं आणि प्रश्न विचारा.
2: मी आम्रपाली बोलते.
1: बर बोला.
2: झिंगाबाई टाकली.
1: हो हो विचारा प्रश्न.
2: हॅलो.
1: हा बोला, आवाज येतोय. प्रश्न विचारा.
2: हॅपी डॉक्टर्स डे सर.
0: थँक्यू. बोला.
2: मी हे विचारत होती की आता जे जनरेशन सुरू आहे, जशी आता शाळेचे लेकरं आहेत, तसे लेकरांना आपण रागवलं तर ते एकदम हे टेन्शन घेऊन घेतात की मला कसं का बोलतात, दुसऱ्या लेकरांना नाही म्हणतात, त्याच्यावरही काही परिणाम होतोय का?
0: ओके, बघा कसं आहे की आपण आई वडील म्हणून मुलांना ही सवयी लावणं हे महत्वाचं आहे. हे बरोबर, हे चूक, आता हे तुला देण्यात येणार, हे नाही देणार, हे गरजेचं आहे. आपण सगळ्याच मुलांना जर हट्ट पुरवले तर काय होईल, ते बिघडून जातील. पण काय होतं की मुलं अवतीभोवती जग बघतात, त्यांना दिसतं की माझ्या शाळेतल्या मित्रांकडे मोबाईल आहे, माझ्या मित्रांकडे गाडी आहे किंवा ह्या वस्तू आहे, मग ते हट्ट करतात. पण आता होतं काय की हे हट्ट जेव्हा होतात ना, आपल्याला पूर्णचे पूर्ण हट्ट पुरवणे गरजेचं नाही आहे.
1: बरोबर.
0: मी तर म्हणेल की चार हट्ट करत असतील ना, तीन तुम्ही पूर्ण करू नका, एक पूर्ण करा. कारण की तीन जे असतात ना ते गरजेचे नसतात आणि एक असतं तो गरजेचा आहे. आणि याच्यातही काय व्हायला पाहिजे की आपल्याला मुलांना हे शिकवायचंय की प्रत्येक गोष्ट तुला अशीच नाही भेटणार. म्हणजे जरी माझ्याकडे पैसे असले, मी देऊ शकत असलो, पण प्रत्येक गोष्ट मी असंच दिलं तर त्याला महत्वच राहणार नाही.
1: बरोबर.
0: मग पुढे काय होतं, हे मुलं जेव्हा भेटत नाही ना खूप हट्टी बनतात. सुरुवातीला मागतील, नाही भेटलं रडतील, मग नाही भेटलं तर हातपाय आपटतील, नाही तर मग फेकफाक करतील. तर हे त्यांचं वाढत जातं आणि हे कधीपर्यंत वाढतं जोवर त्यांना माहिती आहे की मला ही गोष्ट भेटणार आहे. आणि हा हट्टीपणा जर अति असेल, कधी कधी असं बघण्यात येतं की या हट्टापैकी मुलं जीव देतात.
1: हो.
0: आपण न्यूज पेपरमध्ये वाचतो, याचा अर्थ कुठेतरी प्रॉब्लेम आहे, कुठेतरी कम्युनिकेशन प्रॉब्लेम आहे मुलांमध्ये, आई वडिलांमध्ये कम्युनिकेशन गॅप आहे. तर याच्यावरही लक्ष देणे गरजेचं आहे. असाच हट्ट राहिला तर पुढे जाऊन त्यांना फार त्रास होऊ शकतो. आयुष्यात नकारात्मकता पचवण्याची ताकदच राहणार. मग आपण जे बघतो की छोट्या छोट्या नकारांमुळे लोक एकदम सुसायडल होऊन जातात, तर हे सगळे आजारच आहे.
1: बरोबर. आणि त्याची सुरुवात बालवयात होते असं आपल्याला म्हणता येईल. एक कॉल आलाय. हॅलो.
3: हॅलो.
1: हा बोला.
3: डॉक्टर्स बोलतायत का?
1: हा बोल. नाव सांगा, प्रश्न विचारा तुमचा.
3: मॅडम मी नागपूरवरनं बोलतोय, सुभाष झाडे. मला एक प्रश्न करायचा होता.
1: बोला ना.
3: हॅलो.
1: बोला बोला, आवाज येतोय. बोला.
3: हा मी नागपूरवरनं सुभाष झाडे बोलतोय.
1: हो हो प्रश्न विचारा.
3: प्रश्न असा होता मॅडम की ऍक्च्युली जसं पेशंटला स्वप्न वगैरे दिसतात तर हा मानसिक आजार असू शकतो का?
0: बरं बरं. स्वप्न दिसणं हे काही मानसिक आजार नाही. स्वप्न दिसणं म्हणजे आपण दिवसभर जे विचार करतो ना त्याचं कन्सॉलिडेशन असतं. म्हणजे आज मी दिवसभर जे केलं ते मेंदू प्रोसेस करतो आणि त्या प्रोसेसिंग मध्ये शॉर्ट टर्म मेमरी, लॉंग टर्म मेमरी मध्ये कन्व्हर्ट होते. यामध्ये मग ते दिसतात. स्वप्न कशी असतात? जशी आपण विचार केले तशी नाही दिसत, बहुरूपी असतात. घडलं एका रूपात, दिसतं दुसऱ्या रूपात. आणि स्वप्नांचा कोणताही एक टप्पा एका गोष्टीला घेऊन नसतो, चार पाच गोष्टींची खिचडी असते.
1: अच्छा.
0: पण हे काही आजार नाही. आणि स्वप्न खूप जास्त येणं याच्यामुळे खूपदा काय होतं की झोप बरोबर होत नाही आणि मग त्यांनी दिनचर्या खराब होते. तर खूपदा असं म्हणजे एक ऑब्झर्वेशन असतं की ज्यांना खूप जास्त स्वप्न येतात त्याच्यामुळे झोप बरोबर होत नाही, दुसरा दिवस खराब जातो. याचा अर्थ कुठेतरी दिवसा त्यांचे विचार जास्त आहे, कुठेतरी खूप स्ट्रेसमध्ये आहे, कुठेतरी अँग्झायटीमध्ये आहे. तर असं होत असेल की स्वप्न खूप जास्त होऊन त्यांची दिनचर्या खराब होते. मग बघायला हवं की त्यांना अँग्झायटी आहे का, त्यांना डिप्रेशन आहे का. व्यसन, संध्याकाळच्या व्यसनांमुळे सुद्धा झोप खराब होते. खूपदा माइंड ओव्हर ऍक्टिव्ह होतं, ते सुद्धा कारण आपल्याला शोधायला पाहिजे.
1: बरोबर. श्रोते हो, आपण ऐकत आहात मनस्पर्श माइंड वेलनेस सेंटर लक्ष्मीनगर नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा आजचा विषय आहे मानसिक आजार आणि त्यावरील उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तर देत आहे डॉक्टर मोसम फिरके. या कार्यक्रमाचं

0: सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2506010 आणि 2529966 नागपूर बाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा एसटीडी कोड लावावा. पुढचा कॉल घेऊया. हॅलो हॅलो हॅलो
1: हॅलो.
0: हा बोला.
1: नमस्ते मॅडम, माझ्या सरांना हा प्रश्न आहे की माझी मुलगी प्री मॅच्युअर आहे आणि तिला लर्निंग डिसऑर्डर आहे, तर हा ट्रीटमेंट घेऊनच आजार बरा होऊ शकतो की त्याच्या वयानुसार तिच्या वयानुसार तो बरा होईल? आणि दुसरी गोष्ट, प्रश्न हा आहे की माझी मुलगी एकटी असेल, खेळत जरी तरी ती बडबड करते, असं का बरं?
0: तिचं वय काय आहे?
1: 12 वर्ष.
2: बघा, प्रीमॅच्युअर असणं म्हणजे त्याच्यामुळे ना काही लक्षणं येऊ शकतात, आपली डेव्हलपमेंट, आपले माइल स्टोन मध्ये फरक पडतो. आपण प्रत्येक प्रीमॅच्युअर मुलगी किंवा मूल हे त्याला काही आजारच होईल असं काही गरजेचं नाही. प्रीमॅच्युरिटी नंतर समजा त्याला फिट येत असेल, बेशुद्ध पडत असेल किंवा त्याला काचेच्या पेटीमध्ये ठेवलं असेल, त्याची सगळी डेव्हलपमेंट स्लो होत असेल, तर हे लक्षणं कदाचित आपल्याला त्रासाकडे नेऊ शकतात. राहिला प्रश्न लर्निंग डिसऑर्डर. लर्निंग डिसऑर्डर म्हणजे त्यांना काय होतं, वाचायला त्रास होतो, वाचलं समजत नाही, आता डोक्यात काही येते, लिहिता जमत नाही, राईट. पण याला ना आपण आजार नाही म्हणत, डिसऑर्डर नाही म्हणत, हे डिसबिलिटी आहे.
0: अच्छा.
2: म्हणजे ही व्यक्ती, ही मुलं आयक्यूच्या दृष्टीने एकदम नॉर्मल असतात, त्यांची बुद्धी एकदम चांगली असते, फक्त त्यांना लिहिण्या वाचण्यामध्ये त्रास असतो. आता याच्यात करता काय की 8वी नंतर या मुलांचं असेसमेंट होतं आणि हे डिसेबिलिटी जर 40%पेक्षा जास्त असेल, त्यांचं सर्टिफिकेशन बनतं की यांना डिसेबिलिटी आहे. आणि त्यांना मग समजा लिहायला त्रास असेल, वाचायला, तर यांना परीक्षेमध्ये, 10वीच्या परीक्षेमध्ये काही वेळ जास्त देण्यात येतो, कधी 1/2 तास, कधी 1/4 तास. गणित डिसकॅल्क्युलिया जे म्हणतो, त्यांना गणित जमत नाही, बुद्धी नॉर्मल आहे पण गणित नाही जमत, तर त्यांना खूपदा एक्सेप्शन दिलं जातं, गणित विषय सोडून दुसरा विषय दिला जातो. पण हा डिसेबिलिटीचा प्रकार आहे, हा डिसऑर्डर नाही. डिसेबिलिटी म्हणजे एखादं गोष्टीमध्ये आपण मागे आहोत.
0: बरोबर. आपण मगाशी तरुणांमधले मानसिक आजार याविषयी बोलत होतो आणि मला वाटतं तरुण वय हेच व्यसनांकडे जाण्याचं आहे, त्यामुळे त्या मानसिक आजारांवर आपण प्रकाश टाकूया.
2: आपण जसं स्किझोफ्रेनिया बद्दल बोललो, तसं एक ओसीडी पण असतो. हा स्पेसिफिकली 20 मध्ये सुरू होतो. काय होतं, यांना विचार येतो की माझा हात घाण आहे किंवा हे लॉक लागलंच नाही किंवा ही वस्तू बरोबरच नाही, आणि तो विचार त्यांना माहिती असतो की चूक आहे. हात धुतलाय, स्वच्छ आहे, तरी तो विचार येतो आणि तो त्यांना का डिस्टर्ब करतो. मग त्यांना अँग्झायटी होते, बेचैन होतात, मग ते वारंवार हात धुतात. तुम्ही बघितलं असेल काही लोक असतात खूप स्वच्छता करत असतात, स्वच्छालाही स्वच्छ करतात, चेक केलं लॉक, जे लॉक आहे त्यालाही चेक करत बसतात, किंवा त्याच्यामुळे काय होतं ते खूप स्लो होऊन जातात. बाकी लोक जे कामं 1/2 तासात करतात त्यांना 2-2 तास लागून जातात. हा ओसीडी झाला आणि हा सुद्धा आहे ना 20 मध्ये सुरू होतो. ओसीडीची खासी म्हणजे विशेषता अशी आहे की ही लोकांना असं वाटते हे काय मी करतोय, म्हणजे जे लोक करते मला नाही जमत आहे ते सांगतच नाही. आणि हे 5-5 वर्ष झाल्यावर कुठेतरी हे ओपन अप होताना आजार म्हणजे उपचारासाठी येतात. आणि ओसीडी जो आजार आहे तोही ट्रीटेबल आहे, क्युरेबल नाही म्हणू शकत, मुळापासून जात नाही. पण हा याची अँग्झायटी कमी होऊ शकते, याच्यात आपण कोपिंग स्किल डेव्हलप करू शकतो आणि हे सगळं जो त्रास आहे स्वच्छतेचा किंवा चेकिंगचा, ऑर्डरचा, हा कमी होऊ शकतो.
0: बरं, हे दोन प्रामुख्याने आपल्याला तरुण वयामध्ये दिसतात. या व्यतिरिक्त काही
2: अजून व्यसन जसं तुम्ही म्हटलं, राईट. काय होतं की मग आजकाल खूप कमी वयात व्यसन सुरू झालीत, म्हणजे 12 वर्ष 10 वर्ष या वयातली मुलांच्या हातात सुद्धा कधी कधी सिगरेट दिसते, कधी कधी दारू दिसते. आणि जेवढ्या लवकर एखादी व्यक्ती व्यसन करेल तेवढं जास्त चान्स आहे की ती व्यक्ती व्यसनाधीन होईल.
0: बरोबर.
2: म्हणून आपल्या सरकारचा नियम आहे की 21 वर्षाच्या अगोदर कोणाच्या हातात दारू द्यायला नको, राईट. ते का बरं, कारण की जेवढ्या उशीर आपण हे करू तेवढं व्यसन कमी. आणि काय होतं, हे वय जे आहे ते डेव्हलपमेंटचं आहे, एज्युकेशनचं आहे, करिअर बनवण्याचं आहे, आपले काही आयुष्य बनवण्याचं आहे. आणि या वयामध्येच जर व्यसन आली तर यांनी ऑब्व्हियसली ही जी प्रोसेस आहे डिले होईल, ती मुलं अभ्यास नाही करू शकणार, त्यांचं अकॅडमिक्स ठीक नाही राहणार, प्रगती नाही होणार. तर हा एक खूप मोठा भाग आहे जो मानसिक आजारामध्ये येतो आणि तरुण पिढीमध्ये खूप प्रामुख्याने दिसतो.
0: एक कॉल आलाय,

0: बहुत ज़्यादा सोचे तो भी पीछे पड़ जाएगा। जब भी हमें ऐसे लगता है कि थिंकिंग बहुत ज़्यादा हो रही है, ज़रूरत से ज़्यादा है, जिससे हमारा प्रॉब्लम सॉल्व नहीं हो रहा है, और वो हमारे दिमाग को इतना ऑक्यूपाई कर रही है कि हमारी फंक्शनलिटी, काम करने की ताकत कम हो रही है, तो ये प्रॉब्लम है। इसको एंग्जाइटी में हम देख सकते हैं। ओवर थिंकिंग के साथ साथ अगर बॉडी रिएक्ट कर रही है, आपकी स्लीप, नींद खराब है, तो वो एंग्जाइटी भी हो सकती है।
1: जी, आणि जसं आपण म्हणालात की लहान वयात अलीकडे आपल्याला व्यसनं जाणवायला लागली, आणि हे मानसिक आजार आहे, एन्झायटी आहे, किंवा स्वतःला प्रूव्ह करण्याचं जे अलीकडे मुलांवरती प्रेशर आहे त्याचा पण तो परिणाम आहे, तर हे या सगळ्यामध्ये उपचार कसे काम करतात?
0: बरोबर, कसं आहे की लहान मुलं जे व्यसनाधीन दिसत आहे आपल्याला, सगळ्यात पहिले हे बघायला पाहिजे की ते का बरं व्यसनांमध्ये गेले। क्युरिओसिटी, खूपदा क्युरिओसिटी असते त्या वयातली की मला करून बघायचं आहे। बाकी मुलं करतात आपल्या पिक्चरमध्ये, मूवीजमध्ये, इव्हन आपल्या टी व्हीमध्ये सगळी हिरो हिरोईन व्यसन करताना दाखवतात, क्युरिओसिटी। दुसरं असं होऊ शकतं की त्यांना काहीतरी खूप स्ट्रेस आहे किंवा प्रेशर, जसं तुम्ही म्हटलं प्रूव्ह करण्याचं प्रेशर, 10वी 12वीतल्या मुलांना आजकाल खूप प्रेशर आहे प्रूव्ह करण्यासाठी, मार्क आणण्यासाठी, त्याच्यामुळेही व्यसनं असू शकतात। उपचार आहेत, आपण जर समजा त्या मुलाला खूप स्ट्रेस असेल, आपण त्याला समुपदेशन करू शकलो, किंवा गरज पडली तो डिपेंडन्समध्ये किंवा विथड्रॉलमध्ये असेल तर त्याचा औषध उपचार करू शकलो, तर हे सगळं ठीक होऊ शकतं। आणि समुपदेशन खूप महत्त्वाचं, लहान मुलांमध्ये जिथे व्यसनं दिसतात तिथे त्यांना बोलण्याची गरज आहे, काय होतंय, का बरं ते दारूचा किंवा सिगरेटचा आधार घेत आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे।
1: बरोबर, बरेचदा असं होतं की एखाद्याला ब्लड प्रेशर आहे किंवा एखाद्याला मधुमेह आहे, ती व्यक्ती ते ॲक्सेप्ट करते आणि डॉक्टरांकडे उपचारांसाठी जाते, पण मानसिक आजार आहे तुला आणि म्हणून तुला डॉक्टरांकडे जायचं आहे, ही कन्सेप्ट, ही संकल्पना आजही मान्य होत नाही, आणि मग डॉक्टरांकडे जायला तो रुग्ण, ती व्यक्ती नकार देते। याविषयी आपण काय सांगाल?
0: मन आणि मी हे समीकरण खूप घट्ट आहे। म्हणजे बघा, माझा पाय तुटला, फ्रॅक्चर झालं, तर मी असं नाही वाटत की मी तुटलो, पण जेव्हा मन, मनाबद्दल आपण बोलतो, मन खचतं तर मी खचलो असं म्हणतो। आता याच्यात काय होतं की जसं आपण समीकरण बनवलं मन म्हणजेच मी, राईट, तर हे चूक आहे कुठेतरी। जसं हृदय माझं एक अवयव आहे, हाड माझं अवयव आहे, लिव्हर माझं अवयव आहे, तसं मन पण आहे। बाकी गोष्टींना जसं त्रास होऊ शकतो, तुटू शकता किंवा त्यांना आजार होऊ शकतो, तसं मनालाही होऊ शकतो। आपण जर त्या मनाला एक अवयव म्हणून बघू शकलो आणि अवयव आहे तर तो आजारी पडू शकतो, थकू शकतो असं बघू शकलो, तर मग डॉक्टरकडे जाणं सोपं आहे। पण मन कमकुवत झालं, म्हणजे मी कमकुवत झालो किंवा मीच एक कमकुवत व्यक्ती आहे असं म्हटलं तर मग कोणीच मदत घेणार नाही।
1: बरोबर,
0: कारण की तिथे येतं जजमेंट, लोक आहे ना, मग मला तसं जज करतात। घरच्यांना सांगा ना तुम्ही की मला खूप ओव्हर थिंकिंग होते, डिप्रेशन होते, तर पहिलं वाक्य असतं तू खूप विचार करू नकोस, असं सांगतात। जसं की विचार आपल्या हातातच आहे की स्विच ऑफ बटन आहे, बटन दाबलं चालू, बटन बंद केलं, पण असं होत नाही ना, ते आपल्या हातातच नसतं।
1: खरं, पण जसं म्हणजे या ताप आला आपल्याला, ते आपल्याला दिसत आहे, ते लक्षण आहे म्हणजे झालेलं, तसं स्वतःच स्वतःला लक्षात यावं की आपल्याला कुठला तरी मानसिक आजार झालाय, याची काय लक्षणं आपल्याला सांगता येतील? म्हणजे ढोबळ मानाने
0: बघा कसं
1: सर, त्याआधी एक कॉल आला। हॅलो,
2: हा हॅलो, नमस्कार।
1: नमस्कार
2: सर, मी तुमचा एक रेग्युलर श्रोता लीलाधर चोपडे बोलतोय कारंजावरून।
0: बोला
2: सर। एक नवीन फॅड बघतोय आता, म्हणजे मुलं काय करतायत की बरेचसे कॉलेज कुमार मुलं, म्हणजे 9व्या 10व्या वर्षापासूनची मुलं सिगारेट मधून भरून गांजा प्यायला लागले आहे, आणि काही तर मुलं असे आहेत की त्यांच्यासोबत ज्या मुली असतात त्यांना एक कष्टर मारून बघ मजा येतो। हे जे फॅड आता सुरू झालाय आजकाल, म्हणजे हे गांजा कधी कधी दारूपेक्षाही भयानक वाटतो, तर याच्यावर आपण काय मार्गदर्शन करा, खास करून पालकांना आणि मुलांना?
0: आपण ऍज अ पालक यांना लक्ष देणं फार गरजेचं आहे, आपली मुलं काय करताय। काय होतं की मुलं आहे ना, आजकाल सगळ्यांचे सेपरेट रूम बनायला लागले, मुलांचे सेपरेट रूम असतात, पण त्या रूमच्या आतमध्ये काय चाललंय, मूल बाहेर जातंय, किती वेळ बाहेर राहतं, कोणाला भेटतंय, तू पैसे कुठं खर्च करतोय, काही व्यसन करतोय का, करतोय तर का करतोय, हे बघणं गरजेचं आहे। आणि काय होतं की तुम्ही जसं सांगितलं की पियर प्रेशर असतं, बाकी मुलं करताय म्हणून मुलं करताय, किंवा माझी मैत्रीण करते किंवा मित्र करते म्हणून पार्टनर करायला लागतो, ते प्रेशर मुलांनी समजून घेणं गरजेचं आहे की

0: तो करतोय म्हणून मी करावं असं गरजेचं नाही. आता समजा एखादा विहिरीत उडी मारतोय म्हणून आपणही थोडी मारतो. पण काय होतं, याच्यात खूप मोठा ना मीडियाचा रोल आहे. आजकाल कोणत्याही पिक्चरमध्ये बर्थडे पार्टी सक्सेस म्हणजे व्यसनच दाखवतात. आपण बघतो पिक्चरमध्ये असंच दाखवतात. तर समाजामध्ये, सामाजिक माध्यमांमध्ये, पिक्चरमध्ये हे सगळं इतकं वाढत चाललंय की ते नॉर्मलाइज वाटायला लागलंय. दारू पिणे, सिगरेट पिणे नॉर्मल वाटायला लागले. आणि हे कुठेतरी समाजामध्ये बदलणे फार आवश्यक आहे. आता आपली पूर्ण पिढी जी आहे ती व्यसनांच्या विळख्यात अडकून जाईल.
1: अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं की याच्यात कुटुंबाची आणि समाजाची भूमिका खूप मोठी आहे. तर सगळ्यात आधी समाज तर नंतर आहे. कुटुंबियांनी आपल्या अशा मानसिक रुग्ण झालेल्या आपल्या घरातल्या व्यक्तीची काळजी कशी घेतली पाहिजे, त्याला कसं सावरलं पाहिजे याविषयी मार्गदर्शन करा.
0: सगळ्यात महत्वाचं, एखाद्याला मानसिक त्रास होतोय ना तर आपण पहिले स्वीकार करायला पाहिजे
1: कुटुंबियांनी.
0: हा स्वीकृतीच नाही आहे. माझं मूल, माझा नवरा, माझी आई किंवा माझं भाऊ बहीण यांना डिप्रेशन होऊ शकतं, यांना ओसीडी होऊ शकतं, अँग्झायटी, हेच स्वीकार करत नाही. आपण असाच विचार करतो, नाही नाही हे असं काही नसतं, छेछे हे असं काही नसतं, का बरं नाही असू शकत. असतं, पेप म्हणजे स्टॅटिस्टिक्स सांगतात की 100 पैकी 10% लोकांना, 20% लोक, आणि शहरी भागामध्ये 30-50% लोकांना मानसिक आजार आहे.
1: शहरामध्ये हे प्रमाण जास्त
0: आहे. स्ट्रेस, अँग्झायटी, जे कॉर्पोरेट वर्ल्ड आहे तिथे खूप जास्त प्रेशर आहे. तिथे 50% आहे पण त्याला स्वीकृतीच नाही आहे. तर ही स्वीकृती आई वडिलांकडून किंवा कुटुंबामध्ये असेल ना, त्या व्यक्तीला बाहेर निघणं गरजेचं असेल. आता बघा ना, मला जर त्रास होतो तर मी पहिले कोणाकडे बघेल?
1: कुटुंबियांकडे.
0: आणि कुटुंबियांनीच म्हटलं की नाही असं काही नसतं, हे सगळं नाटक आहे, हे तुझ्या मनाचा खेळ आहे, तर कसं होणार आहे. तर कुटुंबाचा रोल खूप महत्वाचं आहे ऍक्सेप्ट करण्यामध्ये, स्वीकृती करण्यामध्ये.
1: हो, अगदी बरोबर. खूप मोठा विषय आहे हा. हा असा म्हणजे अर्धा तास बोलून संपणारा नाही. आपण परत कधीतरी यावर नक्कीच चर्चा करूया. आता मात्र आपल्याला इथे थांबावं लागेल. श्रोते हो, आपण ऐकत होतात मनस्पर्श माइंड वेलनेस सेंटर लक्ष्मीनगर नागपूर, हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा आजचा विषय होता मानसिक आजार आणि त्यावरील उपचार. आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं दिली डॉक्टर मोसम फिरके यांनी. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं होतं नंदकिशोर पोकळे आणि विजय वैद्य यांचं. निर्मिती सहाय्य होतं अतुल साखरकर यांचं. सादरकर्ते होते सचिन लाडोळे. मी स्वाती हुद्दार डॉक्टर मोसम फिरके यांच्यासह इथेच आपला निरोप घेते. नमस्कार.
0: नमस्कार.
1: आपण ऐकत होतात हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा विषय होता मानसिक आजार आणि त्यावरील उपचार. तज्ज्ञ होते डॉक्टर मोसम फिरके. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर केंद्रावरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.

FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत महेंद्र कपूर यांच्या स्वराने. रचना ग.दि. माडगुळकर यांची, संगीतबद्ध केलं आहे राम कदम यांनी.

वैभव चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं महेंद्र कपूर यांच्या स्वरात. अखेर जमलं ऐकूया या चित्रपटातून मधुसूदन कालेलकर यांचं गीत, स्वर आशा भोसले, संगीतकार शंकरराव कुलकर्णी.

सुगंधी कट्टा ऐकूया या चित्रपटातून आशा भोसले यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचे शब्द, संगीत राम कदम.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात ऐकूया संजय उपाध्याय यांचं गीत. स्वरचा चढवलाय श्रीधर फडके यांनी. चित्रपटाचं नाव आहे विश्वविनायक.

झेप ऐकूया या चित्रपटातून आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगलस्वरात ग दि माडगुळकर यांची रचना, संगीतकार सुधीर फडके

0: गुपचूप गुपचूप ऐकूया या चित्रपटातून सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत.
1: तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

देवघर ऐकूया या चित्रपटातून सुधीर फडके यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना. संगीत प्रभाकर जोग यांचं आहे.

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: इस गीत के साथ ही मिश्र संगीत यही संपन्न होता है। ये कार्यक्रम विविध भारती के नागपुर केंद्र से प्रसारित किया गया। विविध भारती से नागपुर केंद्र आहे। 10:58 झाली आहेत। ऐकूया ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी आज निवडणूक होणार आहे। महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जे एम अभ्यंकर यांनी तर महायुतीकडून सचिन अहिर यांनी काल अर्ज दाखल केला। अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून अर्ज भरला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सचिन अहिर यांचं पक्षात स्वागत केलं। महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक काल विधानसभेत सादर झालं। विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे। भंडारा जिल्ह्यातील साकोलीजवळ सेंदूर वाफा टोल नाक्यावर मुंबईहून आलेल्या एनसीबीच्या पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत भाजीपाल्याच्या ट्रकमधून सुमारे 200 किलो गांजा जप्त केला। जप्त केलेल्या गांजाची किंमत 2 कोटी रुपयांहून अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या प्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून ट्रक चालक आणि क्लीनरला अटक करण्यात आली आहे। जून महिना संपूनही समाधानकारक पाऊस न झाल्यानं धान उत्पादक भंडारा जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहे। या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन डायरेक्ट भात पेरणी पद्धतीची जनजागृती आणि प्रात्यक्षिक मोहीम सुरू केली आहे। या पद्धतीमुळे पाण्याची बचत, मजुरीचा खर्च कमी होण्यासह वेळेची बचत होत असल्यानं अधिकाधिक शेतकऱ्यांनी तंत्राचा अवलंब करावा असं आवाहन करण्यात आलंय। चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातलं प्रख्यात व्यक्तिमत्व विजया मेहता यांचं काल मुंबईत निधन झालं। त्या 92 वर्षांच्या होत्या। विजया मेहता या प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्यांपैकी एक होत्या। रंगायन या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला एक नवी नाट्यभाषा, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि जागतिक दर्जाची समज मिळवून दिली। बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष आणि वाडा चिरेबंदी यासारख्या त्यांच्या गाजलेल्या नाटकांनी आधुनिक भारतीय रंगभूमीची व्याप्ती वाढवण्यास मोलाची मदत केली। रंगभूमीपलीकडे विजया मेहता यांनी रावसाहेब, पेस्तनजी, शकुंतलम आणि स्मृतिचित्रे यासारख्या कलाकृतींद्वारे चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातही आपला महत्वपूर्ण ठसा उमटवला। विजया मेहता यांना 1975 संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1986 रावसाहेब चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार, पार्टी चित्रपटासाठी आशिया पॅसिफिक फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आणि 2012 कला क्षेत्रातल्या त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी टागोर रत्न या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विजया मेहता यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।

0: इस गीत के साथ ही मधुमालती यहीं संपन्न होता है। ये कार्यक्रम विविध भारती के नागपुर केंद्र से प्रसारित किया गया। प्रस्तुत है मराठी में मुख्य समाचार।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 म्हणजेच VBG रामजी कायदा आजपासून लागू झाला। प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे। हा कायदा लाखो ग्रामीण मजुरांसाठी प्रतिष्ठा, आत्मसन्मान आणि उपजीविका सुनिश्चित करण्याच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलंय। डिजिटल इंडिया मोहिमेला आज 11 वर्ष पूर्ण झाली। या मोहिमेच्या यशानं देशाला जगभरात एक नवी ओळख मिळवून दिली। नाविन्य आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करून देशाला नव्या उंचीवर नेण्याच्या देशवासियांचा संकल्प म्हणून ही मोहीम दिसून येते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। व्यावसायिक व्यापारासाठीच्या 19 किलो LPG सिलेंडरच्या दरात तेल विपणन कंपन्यांनी 183.50 रुपये कपात केली आहे। आजपासून हे नवीन दर लागू झाले, त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे तसंच खाद्यपदार्थ आणि पेय व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार असून इंधन खर्च देखील कमी होण्यास मदत मिळणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय। राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस आज साजरा होतो आहे। प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉक्टर बिधान चंद्र रॉय

0: यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त पंतप्रधानांनी देशभरातल्या डॉक्टर्सला शुभेच्छा दिल्या आहेत. डॉक्टरांची अथक मेहनत, सेवाभाव, करुणा आणि रुग्णांप्रती असलेली निष्ठा ही भारताच्या आरोग्य व्यवस्थेचा भक्कम आधारस्तंभ असल्याचं त्यांनी याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. राज्यातले हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव नाईक यांना अभिवादन केलंय. अपार कष्टातून धरणी मातेला समृद्ध करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या समस्त शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. शेगाव इथून श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पालखीच्या आगमनानं संपूर्ण रिसोड नगरी भक्तिसागरात न्हाऊन निघाली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
1: आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. कुछ ही क्षणों में हिंदी समाचार दिल्ली केंद्र से.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक
1: आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या सुमारे 15,000 कंत्राटी कामगारांच्या समायोजनाचा शासन निर्णय निर्गमित. आणि नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं.

0: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी निवड झाली. तसंच विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आज नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आयव्हीएफ सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं देखील ते म्हणाले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना संघटित गुन्हेगारीत समाविष्ट करण्यासाठी देखील विचार सुरू आहे. पुढील अधिवेशनापर्यंत कायदा आणला जाईल असं आंबेडकर यांनी सांगितलं. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण सुधारणा विधेयक सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणे यामुळे शक्य होईल अशी आशा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधेयक मांडताना व्यक्त केली. याशिवाय डिजिटल चलनातून ठेवीदारांची फसवणूक झाली तर त्यांचे संरक्षण देखील करण्याची तरतूद या विधेयकात आहे. यापूर्वीच्या कायद्यात डिजिटल चलनातून झालेल्या फसवणुकीला कुठलंही संरक्षण नव्हतं. अमरावती महानगरपालिकेमध्ये जन्ममृत्यू प्रमाणपत्रांचे हजारो अर्ज प्रलंबित असल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये असंतोष निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेमध्ये औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. शहरात जन्ममृत्यू प्रमाणपत्र वितरण प्रणाली अधिक सुलभ आणि सोयीची करण्यासाठी जन्ममृत्यू प्रमाणपत्राच्या प्रलंबित प्रकरणांचा झोन स्तरावर निपटारा करण्याची सूचना त्यांनी सभागृहासमक्ष केली. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
0: विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे म्यानमारमध्ये नोकरीच्या आमिषानं अडकलेल्या महाराष्ट्रातील तरुणांच्या सुरक्षित सुटकेची मागणी केली. तसंच समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत सरकारला धारेवर धरत सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली. या दोन्ही गंभीर प्रकरणात राज्य सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करावा असं वडेट्टीवार म्हणाले. नागपूर महानगरपालिकेच्या कचरा संकलनाचं कंत्राट असलेल्या एजी एनवायरो आणि बीव्हीजी इंडिया यांच्या कामकाजातील अनियमिततेच्या चौकशीचा अहवाल शासनाला प्राप्त झाला असून त्याआधारे संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. आमदार विकास ठाकरे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करत चौकशी अहवाल आणि कारवाईची मागणी केली होती. तसंच नागपूरमधील पूरग्रस्तांना योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. राज्यातले हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव नाईक यांना अभिवादन केलंय. अपार कष्टातून धरणी मातेला समृद्ध करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या समस्त शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात देखील कृषी दिन साजरा करण्यात आला. वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था वनआरटी नागपूर इथंही अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यवतमाळ इथं कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा परिषदेतील वसंतराव नाईक सभागृहात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या योगदानामुळे आज देश आणि महाराष्ट्र हा कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी काढले.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज राष्ट्रीय डॉक्टर दिवस यानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी देशभरातल्या डॉक्टरांना समाजमाध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहे. मानवतेच्या सेवेसाठी डॉक्टरांनी दाखवलेली निष्ठा संवेदनशीलता कौशल्य आणि कटिबद्धता यांची त्यांनी प्रशंसा केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही देशभरातल्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सखारामपूर इथून श्री सखाराम महाराज पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि पुंडलिकवरदा हरी विठ्ठल या जयघोषात शेकडो वारकरी दिंडीत सहभागी झाले. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत पालखीचं पूजन करून वारकऱ्यांचा सन्मान केला. झाडं लावण्याचा तसंच व्यसनमुक्तीचा संदेश देत ही दिंडी जळगाव जामोद खामगाव आणि अकोला मार्गे पंढरपूरकडे रवाना झाली. गोंदियाचे नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी

विठ्ठल दर्शनासाठी गोंदिया ते पंढरपूर अशी सुमारे 800 किलोमीटरची सायकलवारी सुरू केली आहे. पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात कारगिल युद्धातील माजी सैनिक उदयभान निर्वाण यांच्यासह घनश्याम उके आणि मनोज बिसेन सहभागी झाले आहे. 4 दिवसात हा प्रवास पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्षातर्फे आजपासून चरणसेवा उपक्रम सुरू करण्यात आलाय. राज्यातील 11 जिल्ह्यातील सुमारे 400 मुक्कामस्थळी 12,000 अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका आणि स्वयंसेवक वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा, पायांची मालिश, वैद्यकीय तपासणी आणि प्राथमिक उपचार उपलब्ध करून देणार आहे. भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून आरोग्य जनजागृतीचा संदेश दिला जाणार आहे. चंद्रपूरच्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय इथं 3 जुलै रोजी गोमाता संवाद यात्रेचं आगमन होत असून भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी जनसंवाद सोहळा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आयुक्त पशुसंवर्धन डॉ कुमरे यांनी केलं आहे. शेगाव इथल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद नगर परिषद उर्दू प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींसाठी गुड टच बॅड टच विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. शेगाव पोलीस ठाण्याचे PSI संदीप बारिंगे आणि महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शबाना पटेल यांनी विद्यार्थ्यांना बाल सुरक्षा, पॉक्सो कायदा, व्यसनमुक्ती आणि सुरक्षित वाहतुकीबाबत मार्गदर्शन केलं. हवामान. नागपूरसह विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तत्पूर्वी आज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार नागपुरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे उष्णतामान कमी झालंय. आगामी काही तासात चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत प्रथमच अव्वल स्थानी पोहोचलाय. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मानंतर T20 क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवणारा तो चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव देशमुख इथं कृषी विभागानं धडक कारवाई करत अवैध आणि मुदतबाह्य कीटकनाशकं तसंच रासायनिक खतांचा सुमारे 17,82,000 रुपयांचा साठा जप्त केला. अधिकृत परवान्याशिवाय हा माल आदिलाबाद आणि सारखणी इथून मागवून त्यावर बनावट लेबल लावून शेतकऱ्यांना विकला जात असल्याचं तपासात समोर आलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत जीरामजी कायदा आजपासून देशभरात लागू. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या सुमारे 15,000 कंत्राटी कामगारांच्या समायोजनाचा शासन निर्णय निर्गमित आणि नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

विविध भारतीचं नागपूर केंद्र FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर श्रोते हो यावेळी सायंकाळचे 6:16 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम सांजदारा. सांजदारा ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या या सांजदारा कार्यक्रमात स्वागत आहे. आणि मी आहे आजच्या या कार्यक्रमात तुमच्यासोबत तुमचा रेडिओ सखा दीपक मेहर. श्रोतेहो चला तर करूया सुरुवात आजच्या या कार्यक्रमाची नेहमीप्रमाणे देशभक्ती गीताने. हे गीत आहे मराठा तितुका मिळवावा या चित्रपटातलं. हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं, शांता शेळके यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

आकाशात ढगांची ही चालली आहे मटरगस्ती. पाऊसही हळूहळू आणतोय प्रेमाची मस्ती. चहाच्या कपातील त्या वाफेसारखं मनही उडतंय तुझ्या आठवणींच्या गारव्यात आज पुन्हा बुडतंय.

श्रोतेहो, सांजारा कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकत होता घनराणी हे गीत. आशा भोसले यांनी गायलेले भावगीत होतं. शांता शेळके यांची शब्दरचना आणि संगीत दिलं होतं श्रीधर फडके यांनी. आकाशात काळ्या ढगांची मस्त मटरगश्ती सुरू आहे आणि हा पाऊस अगदी हळूहळू संत पाऊल टाकत धरणीच्या भेटीला येतोय. अशा वातावरणात जेव्हा मातीचा तो पहिला गंध श्वासास भरून येतो तेव्हा हातातील गरमागरम चहाचा स्वाद आणखीनच वाढतो. पण मित्रांनो, या हवेत फक्त गारवा नाही आहे बरं, तर हवेत एक वेगळाच रोमांस पसरला आहे. अशावेळी हातामध्ये असलेल्या चहाच्या कपातून निघणारी ती वा

0: मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. अभिजित सावंत आणि बिलाय शेंडे यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची शब्दरचना होती. संगीत दिलं तर निलेश मोहरील यांनी. मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर प्रेमाचा स्वादही चहासारखाच असतो. कधी अद्रकासारखा तिखट आणि मसालेदार, तर कधी साखरेसारखा मन तृप्त करणारा गोड. बाहेर पडणाऱ्या पावसाच्या सरींसोबत एकाच प्लेटमधली भजी शेअर करताना जे सुख मिळतं ना, त्यात जगातील सगळ्यात मोठा रोमांस दडलेला असतो. कारण तिथे फक्त भूक नसते, तर तिथे एकमेकांबद्दलची ओढ आणि प्रेम असतं.
1: पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

श्रुती ओपन एकता हा मराठी गीतांचा कार्यक्रम सांजदारा विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून आताच आपण ऐकत होता गुपचूप गुपचूप या चित्रपटातलं सुरेश वाडकर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. कार्यक्रमात घेऊया छोटासा अंतराल.

0: डॉक्टर ने एडवांस मांगा और टाइम बिल्कुल नहीं था, तब गोल्ड काम आया, बेचा नहीं बस यूज किया। थैंक यू लाइन लेंडर।
1: लाइन लेंडर एक RBI मान्यता प्राप्त NBFC है और आपका भरोसेमंद फाइनेंशियल सपोर्ट है, जहां आप अपने गोल्ड के अगेंस्ट तुरंत लोन ले सकते हैं। फास्ट अप्रूवल, इजी प्रोसेस, इंस्टेंट हेल्प। गोल्ड लोन मतलब लाइन लेंडर। फॉर कॉन्टैक्ट कॉल 7090307307। विजिट अस लकतगंज नागपुर।
2: श्रुते हो आकाश ढगांची जी मटरगृष्टी सुरू आहे ना, ते पाहून असं वाटतंय की निसर्गाने आज आभाळाला प्रेमाची एक घट्ट शाल पांघरली आहे। आणि हा पाऊस एकदम घाईघाईने नाही येत, तर अगदी संतपणे हळूच पाऊल टाकत धरणीच्या कुशीत विरघळतोय। अशा या धुंद हवामानात जेव्हा थंड वाऱ्याची एक हलकीशी झुळत तुम्हाला स्पर्श करून जाते, तेव्हा अंगावर फक्त शहारे येत नाहीत, तर मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक हव्या हव्याच्या चेहऱ्याची आठवण जागी होते आणि मनात आठवणींची एकच गर्दी होते।

0: अरुंधती यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आताच आपण ऐकलं, यशवंत देव यांच्या संगीत निर्देशनात. श्रोते आपण ऐकता हा मराठी गीतांचा कार्यक्रम सांजरा विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून एफ एम बँड 100.6 MHz.
1: दुकान में नया स्टॉक आना था पर पैसा अटका हुआ था, लेकिन मैं टेंशन फ्री था क्योंकि मेरे पास गोल्ड था और लायन लेंडर का सपोर्ट भी. लायन लेंडर ने मेरा बिजनेस बचा लिया.
2: लायन लेंडर एक RBI मान्यता प्राप्त NBFC है और आपका भरोसेमंद फाइनेंशियल सपोर्ट है, जहां आप अपने गोल्ड के अगेंस्ट तुरंत लोन ले सकते हैं. फास्ट अप्रूवल, इजी प्रोसेस, इंस्टेंट हेल्प. गोल्ड लोन मतलब लायन लेंडर. For contact, call 709-03-07-307. Visit us, Lakatganj, Nagpur.
0: श्रोते हो, आज या गारव्यात हृदयाची धडधड एकच गोष्ट सांगते. प्रेम म्हणजे फक्त एकत्र असणं नाही, तर शेकडो मैल दूर असूनही या वाराच्या झुळकीत तुझा स्पर्श अनुभव आहे. तुझ्या गालावर उमटणारी ती छोटीशी खळी आणि माझ्या मनात चाललेला हा सुखाचा कोलाहल आज या वातावरणाला आणखी रोमॅन्टिक बनवतो. चला तर ऐकूया बंध प्रेमाचे. या चित्रपटासाठी शंकर महादेवन आणि देवप्रीत कामत यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत संगीत अजय अतुल यांचं आहे.

श्रोते हो, जाता जाता तुमच्यासाठी खास यावेळी पावसाच्या संत सुरांचा आज वेगळाच लपंडाव आहे. जिभेवर रेंगाळतोय चहाचा तो सुखद स्वाद, ढगांच्या या मटर गच्छीत मनाला तुझाच ध्यास आहे. आणि श्वासाश्वासात सुरू आहे तुझ्याच सोबतीचा संवाद. मित्रांनो, पाऊस येतो आणि निघून जातो, ऋतू बदलतात, पण मनात जपून ठेवलेल्या त्या काही खास आठवणी आणि ते निस्सीम प्रेम कधीच बदलत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणाच्या सोबतीत असाल किंवा कोणाच्या तरी आठवणीत व्याकुळ असाल, मनातील प्रेमाची भावना आणि हा सुंदर गारवा कधीच कमी होऊ देऊ नका. कारण जोपर्यंत मनात प्रेम जिवंत आहे तोपर्यंत प्रत्येक पाऊस हा खासच वाटणार. तेव्हा आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. मी तुमचा मित्र दीपक घेतोय तुमची रजा आजच्या या सांजारा कार्यक्रमातून. नमस्कार, ऐकत रहा विविध भारती.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकत होता मराठी गीतांचा कार्यक्रम सांजदरा विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून FM बँड 100.6 MHz वर.

0: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आय डी csunagpur@gmail.com. कंडिशन अप्लाय.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: हे हाय प्रतीक्षा.
5: हाय.
4: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील? क्लासला लेट होत आहे ना.

0: आणि समीर मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
1: काय सांगतेस?
0: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
1: क्या बात है.
0: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
1: हा पाहत आहे प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेब OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
0: बिलकुल.
2: विविध भारतीचं नागपूर केंद्र FM 100.6 MHz प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
3: आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यातील महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात

0: भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
1: हा पाद प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेब OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
0: बिलकुल.
2: विविध भारतीचं नागपूर केंद्र FM बँड 100.6 MHz प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
3: आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यातील महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्या संबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसेच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश यामध्ये आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागानं केलेल्या पुरातत्वीय क्षेत्रीय सर्वेक्षणात मध्य प्रदेशातील छिंदवाडा आणि नरसिंहपूर जिल्ह्यांमध्ये महत्वपूर्ण शैलचित्र वारसा स्थळांचा शोध लावला आहे. नव्यानं नोंद करण्यात आलेली शैलाश्रय नर्मदा नदीची प्रमुख उपनदी असलेल्या शक्कर नदीच्या उपनद्यांच्या काठावर नागपूरपासून सुमारे 235 किलोमीटर अंतरावर आहेत. पुण्यात सिंहगड रस्त्यावरील पाण्याच्या पाईपलाईनमध्ये अडकलेल्या सुमारे 700 किलो वजनाच्या रानगव्याची यशस्वी सुटका करून त्याचं वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात सुरक्षित पुनर्वसन करण्यात आलं आहे. वैद्यकीय तपासणीनंतर वन विभागानं विशेष वाहनातून त्याला अधिवासात सोडलं. समूहघोष सामाजिक संस्था आणि समूहघोष मैत्री परिवारतर्फे कर्मवीर बाबू हरिदासजी आवळे यांची 111 जयंती स्मृती परिसरात साजरी करण्यात आली. यावेळी भदंत नागदीपांकर महाथेरो यांनी आवळे यांच्या सामाजिक कार्यासह दीक्षाभूमीच्या उभारणीत आणि धम्मदीक्षा चळवळीत त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या संपूर्ण पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शेती, वनहक्क आणि शाश्वत उपजीविका भावी दिशा या संशोधनाधारित पुस्तकाचं कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग आणि सेंट फ्रान्सिस डी सेल्स महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं प्रकाशित या पुस्तकात शेती, वनहक्क, हवामान बदल आणि शाश्वत विकासाशी संबंधित सुमारे 25 संशोधनपर लेखांचा समावेश आहे. हे पुस्तक इंग्रजी, हिंदी आणि मराठी या 3 भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. भंडारा जिल्ह्यातील साकुलीजवळील सिंदुरबाफा टोलनाक्यावर मुंबईहून आलेल्या NCBच्या पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत भाजीपाल्याच्या ट्रकमधून सुमारे 200 किलो गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत 2 कोटी रुपयांहून अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून ट्रक चालक आणि क्लीनरला अटक करण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.

0: विविध भारतीचं नागपूर केंद्र कैशानातच प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आणि त्यानंतर 8:45 हिंदी बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूरमधील विकास कामांसाठी मंजूर असलेल्या निधी वितरित करण्यात होत असलेली दिरंगाई आणि उत्तर नागपूर मतदारसंघावर केली जाणारी सावत्र वागणूक यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार डॉ नितीन राऊत यांनी आज विधिमंडळात आक्रमक पवित्रा घेतला. पावसाळा तोंडावर असतानाही रस्ते सांडपाणी वाहिन्या आणि पूर प्रतिबंधक कामे अपूर्ण असल्याने नागरिकांच्या जीवितला मोठा धोका निर्माण झाला आहे असा आरोप करत डॉ राऊत यांनी उत्तर नागपूरसाठी 550 कोटी रुपयांच्या अतिरिक्त विशेष निधीची मागणी लावून धरली. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील युवक युवतींना शिक्षण आरोग्य आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचं योगदान उल्लेखनीय असल्याचे प्रशंसोद्गार अमृता फडणवीस यांनी काढले. बोदली येथे आयोजित लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेनरशिप उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच आपली बस सेवेच्या माध्यमातून मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी तातडीने एक दर्जेदार आणि सर्वसमावेशक व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे निर्देश आज मनपा आयुक्त डॉ विपिन इटनकर यांनी दिले. नागपूर महानगरपालिकेतर्फे वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे यासाठी दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अत्रे लेआउट येथे अत्याधुनिक डॉ हेडगेवार ई लायब्ररी उभारण्यात येणार आहा.

मध्ये वैद्यकीय साहित्याची सर्वसमावेशक ज्ञान संपदा उपलब्ध करून दिली जाईल. ही लायब्ररी मध्य भारतातील एकमेव आणि समर्पित वैद्यकीय ई लायब्ररी असेल अशी घोषणा स्थायी समिती सभापती शिवानी दाणे वखरे यांनी केली आहे. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजय मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या काल वर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसेच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.